रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा चिकिषा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, एमएचजे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और एमएसएमई गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना छत्रपति संभाजीनगर.
5: बाय वन गेट वन फ्री होय खर, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
6: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
5: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंग चा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
6: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और एमएसएमई गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना छत्रपति संभाजीनगर.
5: बाय वन गेट वन फ्री होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
6: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
5: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
6: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
7: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: Buy one get one free. होय होय खर, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
2: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
3: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
2: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
4: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता: द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा, जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

हॅलो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आज तारीख आहे 14 ऑगस्ट, म्हणजे उद्या आहे इंडिपेंडन्स डे। उद्याचा दिवस सेलिब्रेशनचा, तिरंग्याचा, देशभक्तीच्या गाण्यांचा आणि अर्थात सुट्टीचा पण। पण 15 ऑगस्टच्या सेलिब्रेशन आधीचा हा दिवस सुद्धा खूप स्पेशल आहे। आज आपण थोडं हिस्ट्रीकडे पाहणार आहोत, थोड्या जुन्या आठवणी, थोड्या इंटरेस्टिंग गोष्टी। आजचा पतेती आणि अर्थातच उद्याच्या इंडिपेंडन्स डे ची छोटीशी तयारी, थोडी हिस्ट्री, थोडं सेलिब्रेशन आणि बरंच काही इंटरेस्टिंग। तर संध्याकाळ तुमची रेडिओ आमचा आणि पुढचे काही तास मी आरजे भूषण तुमच्या सोबत ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और MSME गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना छत्रपति संभाजी नगर.
5: बाय वन गेट वन फ्री होय खरं एक घ्या एक फ्री मिळवा. स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
6: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
5: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
6: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
7: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765829991.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, 14 ऑगस्ट म्हटलं की एक गोष्ट नक्की आठवते, 1947 ची पार्टीशन। आपण हिस्ट्री मध्ये वाचतो इंडिया आणि पाकिस्तान वेगळे झाले, पण एकदा विचार करा, नकाशावरची एक लाईन म्हणजे फक्त लाईन नव्हती, त्या लाईनमुळे कोणाचं घर दुसऱ्या देशात गेलं, कोणाचं गाव सुटलं, कुणाला आपली जमीन सोडावी लागली आणि कित्येक कुटुंब कायमची वेगळी झाली। म्हणून पार्टीशन हा फक्त पॉलिटिकल डिसिजन नव्हता, तो लाखो सामान्य माणसांच्या आयुष्याला बदलून टाकणारा मुवमेंट होता। आजचा पार्टीशन हॉरर्स रिमेंबरन्स डे आपल्या त्याच मानवी वेदनेची आठवण करून देतो। इतिहास आठवण्याचा पर्पज एकच, ते पुन्हा होऊ नये। ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।
1: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे RJ भूषण। मित्रांनो, समजा तुम्हाला आजच तुमचं घर सोडायचं आहे आणि तुमच्याकडे फक्त एक सूटकेस आहे, काय घेऊन जाल? कपडे, डॉक्युमेंट्स, फोटो, आई वडिलांचा एखादं फोटो, लहानपणीची एखादी वस्तू? 1947 मध्ये अनेक लोकांनी असंच केलं, पण फरक एवढाच, आपण इमॅजिनेशन करतोय त्यांनी खरंच केलं। काहींनी सामान घेतलं, काहींनी फक्त आठवणी घेतल्या, आणि काहींना तर काहीच घेता आलं नाही। म्हणून पार्टिशनच्या स्टोरीजमध्ये मला सगळ्यात मोठी गोष्ट वाटते ती म्हणजे घर सोडणं म्हणजे फक्त घर सोडणं नसतं, तुमचं चाइल्डहूड, तुमचे शेजारी, तुमचे रस्ते, तुमच्या आठवणी सगळं मागे राहतं। आजचा दिवस त्या आठवणींना सलाम करण्याचा आहे। कुठे जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
3: शिखास और MSME गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
2: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना छत्रपति संभाजी नगर.
4: बाय वन गेट वन फ्री, होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
5: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
4: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
5: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, शुड गो 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे RJ भूषण। मित्रांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट, आज 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा इंडिपेंडेंस डे आहे आणि भारतात आज पार्टेशन हॉरर्स रिमेंबरन्स डे पाळला जातो। म्हणजे एकाच हिस्टॉरिकल पिरियडकडे दोन देश वेगळ्या भावनेने पाहतात, पण हिस्ट्रीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, माणसं। 1947 पूर्वी अनेक कुटुंब, गाव आणि नाती या आजच्या बॉर्डर्सच्या पलीकडे जोडलेली होती। आज सीमा वेगळ्या आहेत, दोन देश वेगळे आहेत, आयडेंटिटी वेगळी आहे, पण त्या काळाच्या आठवणी अनेक कुटुंबांच्या स्टोरीजमध्ये आजही जिवंत आहे। म्हणून आजचा दिवस कोणाला दोष देण्यासाठी नाही, इतिहासाला समजून घेण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी आहे। आणि कदाचित भविष्यातल्या पिढ्यांना आपण एकच गोष्ट द्यावी, एक चांगलं, शांत आणि सुरक्षित जग। मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात।
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आज आणखी एक गोष्ट स्पेशल आहे, पत्यती। आता इथे एक छोट कन्फ्युजन आहे, आपण अनेकदा पत्यती म्हणजे पारसी न्यू इयर असं म्हणतो, पण खरं काय, पत्यती हा पारसी कॅलेंडर मधला शेवटचा दिवस मानला जातो आणि त्यानंतरचा दिवस म्हणजे नवरोज, पारसी न्यू इयर। म्हणजे आजचा दिवस थोडा इयर एंड रिफ्लेक्शन सारखा असतो, गेल्या वर्षात काय केलं, कुठे चुकलो, कुणाला दुखवलं, काय मागे सोडायचं आणि नवीन वर्षात काय पुढे घेऊन जायचं। ही कॉन्सेप्ट खरंच सुंदर आहे, कारण नवीन सुरुवात करण्याआधी एकदा मागे वळून पाहणं गरजेचं असतं। आणि आज पत्यती साजऱ्या करणाऱ्या सर्व पारशी बांधवांना एमजीएम रेडिओ 90.8 FM कडून मनपूर्वक शुभेच्छा। हॅपी पत्यती, आणि उद्याच्या नवरोजसाठी नवीन वर्ष, नवीन एनर्जी आणि नवीन सुरुवातीच्या सुद्धा शुभेच्छा। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा. ऍडमिशन

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, इंडिपेंडन्स डे जवळ आला की आपल्याला सोल्जर्स आठवतात, पण देशासाठी काम करणारे हिरोज फक्त बॉर्डरवर नसतात. पोलीस, फायर फायटर, होम गार्ड्स, सिव्हिल डिफेन्स, रेस्क्यू टीम्स हे सगळे आपली ड्युटी करत असतात. आणि इंडिपेंडन्स डे निमित्ताने 1057 पर्सनलना गॅलंट्री आणि सर्व्हिस मेडल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 3101 गॅलंट्री मेडल्स आहेत. म्हणून आज एक छोटासा सल्यूट त्या प्रत्येकाला जो आपल्यासाठी ड्युटीवर उभा आहे. कारण हिरो होण्यासाठी नेहमीच बॅटल फील्ड लागत नाही, कधी कधी आपली ड्युटी प्रामाणिकपणे करणं ही सुद्धा हिरोइझमचीच एक फॉर्म आहे. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है.

0: The Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Is Independence Day weekend par.
2: Shikhas aur MSME Government of India aapke liye lekar aaye hain Swadeshi Fashion and Lifestyle Expo 2026. Saath hi food, music concert aur bahut kuch.
1: 14 se 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना छत्रपति संभाजी नगर
3: बाय वन गेट वन फ्री होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स
4: बनारसी सेटिन साडी प्रिंटेड डोला साडी डिझायनर साडी जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री
3: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल स्वतंत्र दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
4: द्वारकादास श्यामकुमार स्वातंत्र्याचा अभिमान नात्यांचा सन्मान शानदार ऑफर सोबत
5: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पत्ता द्वारकादास श्यामकुमार सिडको 9209099991 बीड बायपास रोड 9503109429 त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991

हेलो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, सध्या राज्यात अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। अशातच शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पुढील 4 आठवड्यात राज्यात पावसाची परिस्थिती कशी राहणार याबाबत हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय। 13 ऑगस्ट पासून पुढील 4 आठवड्यांचा हा अंदाज असून पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे, तर त्यानंतरच्या आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी जास्त होऊ शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी, खत व्यवस्थापन, फवारणी आणि इतर शेतीच्या कामाचे नियोजन करणं महत्त्वाचं आहे। अचानक होणाऱ्या जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है।

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
3: शिखास और MSME गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
4: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना छत्रपति संभाजी नगर.
5: बाय वन गेट वन फ्री होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादा श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
6: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
7: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
6: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
8: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
9: पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, सात हे तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आता उद्याची तयारी, 15 ऑगस्ट, तिरंगा, राष्ट्रगीत, देशभक्तीची गाणी आणि आपल्या सगळ्यांच्या मनाला एक स्पेशल फिलिंग। यंदा हर घर तिरंगा कॅम्पेन सुद्धा सुरू आहे, पण उद्या घरावर तिरंगा लावताना एक छोटंसं प्रॉमिस सुद्धा करा। देशासाठी काहीतरी मोठं करायचं असतं असं नाही, आपण आपलं काम ऑनेस्टली करणं, ट्रॅफिक रुल्स पाळणं, कचरा न टाकणं, दुसऱ्यांचं रिस्पेक्ट करणं, कुणाला तरी मदत करणं।

0: बाय वन गेट वन फ्री होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgm.edu.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: म्हणे हो नाज बाळागडे अहो।
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।
3: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा चिकिषा नाट्य महोत्सव 2026। नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी। या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग। मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर। तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.m

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.